अमृत भरे कर दया मया दयाल साचे शब्द मिल गुण गावो नानका हर वार देख बिगसी मुंद मन उमाहो मुंद सहज

जन्म गवावहे एक मूड मुगद ना चेतह मूले जो आया तिस जाना नाम तेरा सदा साचा सोए मैं मन पाणा तेरा

कार कमावै शब्द समावै अंतर एको जानिया गुरमुख प्रभ रावे दिन राती अपना साची सोभा होई गुरमुख।